देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील, शान बाना शिकू नको अजिबात, फुकडमधी देवाघरी जाशील. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली.

देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील, शानबाना शिकू नको अजिबात, फुकडमधी देवा घरी जाशील. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील.